0: best.
1: ගඩ මෙවැනි ෆස් ගඩි ෆස් මිනිට හිංගාපා කුරියමෙදනි ටී ටයිම් රිකස් ෂෝ මෙදකශය කුරියමෙදනි ෆිනා මෙහස බණිකවස් ඉතුරු හන්තරේ කවංග දක්කාලාන අස්සලාමු අලයිකුම්
2: වාලේ බිස්සලාම්
1: ෂහෝ
2: ලබ්බ
1: කබා කේනේ හාලු
2: හාලු වර රංගල ෆිනා කිනපා
1: ෆිනා සම වර බරවර ෂහෝ කේ කොල්ලනි
2: මිය ඔලනි හම
1: කොන් කමෙක තේ ඔලනි
2: මෙදෙන් ගොඩක ඩියුටි
1: ड्यूटी का तो आ शाहू अब तो सिमा वाली हमारी ड्यूटी को होने वाला होता तो
2: मुझे तो सिमा वाले हैं हाँ भी रे इधर देखने दंबर दम प्रोग्राम में नॉर्मल थी तो मस्त
1: है वैसे हम हाथर दम ड्यूटी का तो थी बोला
2: नहीं अच्छा इन्ना ना तो कम से चीज नेवा ऑफ ड्यूटी
1: एका ड्यूटी का शाहू थी बोला नहीं तो
2: एका ड्यूटी
1: कब मेरे सैब बॉयफ्रेंड था
2: ರಂಗಳೋ ಫಿನಿಯೆಚ್ಚು ಬೋದ ರಂಗಳೋ ಕಣ್ಣೆಂಗೆ ದೋ
1: ಹೂನೆ ಫೋನೆ ಇದಕ ಹಮ ಎಮ್ಮೆ ರಂಗಳೋ ಅನಿ ಫಿನಿಯೆಚ್ಚೆ ದೋ
2: ತಂಕುಳೆ ತಫಾದು ಮಿಕ್ಸೆ ಅಸು ರಂಗಳೋ ಕಣ್ಣೆಂಗೆ ದೋ

0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी कीने
2: नाने फुलफिलेबो
0: वारर रंगळु वेहेता फेन्नेगु मे बुनम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु मडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेही एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ